Hello, 39 Padri. Chutam Yangji, Yang Mamula. Yambagi licha pheri theje prathana lasyoji. He aba, ngai chu katawra thungma belari chu hartiba ahamsam rangla icha pura takai. Yadi erangma pida purna prathana sansarik abaje thevala pangsam ta rangla yojana ta badle adina tibahamla. Napang sam kudi city ba aham sela. Parmeshwar ji rangla chaje rangla ichcha anusar lasi ko vibhathana sanshyu ji ani theje rangla bhavana ta thandisi thanje yojana ta badlai adini. Parmeshwar ji rangla chada hategun labin ji priya ro mangade parmeshwar la sundar yojana mula nathyang yojana mula nyang changman papimi ka deta sona labla lagi. Tare nyangje arko tamsi selamula yesula chalre chekje yahoda bhedla agadi gesse manere haji the yesu krishna chela maderi korki hinna yesu krista chungsi pradhan ke pas ja porji there prabhu yesu da bibhinna prashna laje ani ajab vyavahar laje arko tam pheri prabhu yesula chalre tho saji गिल्ला लाजी अनि फेरी कोर राजे छेकची अनि बेस्तरी ला चार पचार लाजे पापी कदेल उद्धार लबरी दहावल मिदा थेंजे मुआसे ने थेद सारन दुख पिंजी थेंजे येसुला निंदा लाजी रोमी सिपाही कदेजन येसुदा थो साजी प्रभ येसुजे बिरामी कदे फन्ना लमाले तंगबमी कदेजे येसुता निंदा लाडी बमुला रोमा कदे न्याङजे विचार लदोबमुला थेन्न लागे उदा लबरी दोहाबला येसुदा थेन्जे चोरङ लडीबमुला थेन्न न्याय गर्दा तसी दोहाबला येसुदा थेन्जे मुआसेने थो साजी निन्दा लाजी घृणा लाजी गिल्ला लाजी प्रकाश छ अध्यायल सोह्र पचे पङ्गमुला परमेश्वर आवदेन चाला सहनशीलता ता सिगो परमेश्वर जे रङला चाँदा निर्दय व्यवहार लमाले कुडीसी सैदीसी स्योजी थेजे रंगला योजना ता बदलाय आदिनी थेरंग तैरी नला प्रिय रो मागदे न्यांगला लागे येसु जे दुखा सैदीजी न्यांगजे थेद विश्वास जीविसम थेजे न्यांगद पाप क्यांजे छुटकारा दन्बमुला तिमीला वचन रे रंगनी त परमेश्वर जे प्रशस्त आशिष तुन्छु गए आमेन.